0: You're listening to RM3 Radio Manoranjan. Sakal Beats.
1: Sakal Beats.
2: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या दैनिक कार्यक्रमात. तर सिखो सकाळची प्रसन्न वेल, चहाचा कप आणि सोबत सुंदर मराठी गाणी, यापेक्षा दिवसाची सुरुवात आणखी सुंदर कशी असणार? तर चला आजचा संगीत प्रवास सुरुवात करूया एका अप्रतिम सुंदर गणेश गीतासह.

तर श्रोत्यांनो, सकाळची सुरुवातीतच झाली एक सुंदर सुरांनी. आता वातावरणात आणखी भक्तिमय रंग भरूया. गणरायाचं नाव घेतलं की मन प्रसन्न होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

आपण हायदा नमस्कार सुस्वागतम सुप्रभात जनी हलीच रेडिओवर ट्यूनिंग केली आहे. सकाळ बीस कार्यक्रम सुरू झालेला आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत. तर या पुढील गीताचा आस्वाद आपण घेऊया.

तरसिको आपण ऐकत आहात आपला खास मराठी संगीत कार्यक्रम 10 वाजतापर्यंत. आता ऐकूया प्रेम भावना आणि सुंदर सुरांनी सजलेलं पुढचं गाणं.

रसिको अप्रतिम काही गाणी ऐकताना आपण नकळत गुणगुणायला सुरुवात करतो आणि हे 10 पैकीच एक आहे. तर चला पुढच्या गाण्याकडे वळूया.

तर श्रोत्यांनो, तुमचा सकाळचा वेळ आमच्या सोबत अधिक आनंददायी होत आहे अशी आम्हाला खात्री आहे। तर आपण आता ऐकूया आणखी एक सुंदर अप्रतिम गाणं।